0: ಶಿವನಂ ನಾಮ ಪ್ರಿಯುದಿ ಕವಚಂ ವದ ನಾರಾಯಣ ಉವಾಚ ಶೃಣು ವಕ್ಷ್ಯಾಮಿ ಹೇ ವತ್ಸ ಕವಚಂ ಚ ಸುದುರ್ಲಭಂ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನೈವ ಕಥಿತಂ ಕೃಪಯಾ ಬ್ರಹ್ಮಣೇ ಪುರಾ ಬ್ರಹ್ಮಣಾ ಕಥಿತಂ ಪೂರ್ವಂ ಧರ್ಮಾಯ ಜಾನವೀತಲೆ ಧರ್ಮೇಣ ದತ್ತಂ ಮಯ್ಯಂ ಚ ಕೃಪಯಾ ಪುಷ್ಕರೇ ಪುರಾ
1: जागो मिलनी और बारात से डोली तक का सारा सजावट का सामान भी मिलेगा। 30 मेलेनी ड्राइव यूनिट 9 एंड 10 ब्रैम्पटन टेलीफोन 905-799-9400।
0: शत्रु भयंकर यत्रित्वा शिवतुल्यश्च दुर्वासा जानिनां वर ओम दुर्गे चतुर्थे।